ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये

गेले असतील, लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे, तर ते वेळोवेळी वन विभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा अधिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखल्या जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसे वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की जीपीएस आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं, त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो, ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धन